Given given Razaviaruni Kuranga Razabtani program Tirelini Berili Dinide Eran Zamka Akashwani Silcha Kendro Nipram Doksha Yakun Hani Sanchini Grauzuma Knarinam Akashwani Silcha Grauzuma Puridu Surjali Burman Mandri Hoja Dr. Himanta Bisho Sharma Grauli Bar Raji Sharkar Bo Swadi Nitala Rajia Ba Nokor Tuke Jurumari Mati Ode He Shere Gaza Ibo Nokor Prang Sharkari Khushi Ba Pension Maya Yi Thao Ba Bushi Ne Jurumari Mani Grau Rikha Mantri Hoja Ibo Grau Miya Guwati Aza Ya Ba Shahid Kosha Kanwarani Memorial Deni Mel Khamya Ba Ha Khnari Ba Ibo Mel Ke Asan Swadi Nita Sangramari Sammelan Ode He Raji Ne Sharkar Jang Gaba Phalai Khamba Ode He Bo Mati Ne Nokor ni jurmari mane dara ha saini laudu thihi saintiba. Dr. Himanta Biswa Sarma saintiba shahid kusal konwar khali mashish bumshin niya bodesh hamzoma tibazare patriotism sacrifice odehe bolni mashi gathang symbol se. Mantri hoja tiba tiba ko kusal konwar jani hangri hi desh ke haigeri bani kharimin jini hayungi hangha thia shidong nang. Sahid jai thangyarao ni bautai budu dohabo matangi dongna. Mantri hoja dohani new generation ke jani heritage ode asan ni ja phalang dauma ni ha bushini juru rifama ke rauki ye dengma nekla hi thi saintiba desh ni gorima nekla ye jani hangri arao bire sahib turao ke jing hamshi man bushi ne heritage ode he asam ne ja phalang mani ha bushi ne juru ma ke rauki ye deng dashna ripuma Mantri ska Narendra Modi shanti ba desh ne gazer ba thak ne nokor tu nation dang khuba ha badam hanu juru ma ri phalang lu chi hi ode he india sarkar bunsi ne bautai butu ke jari hi फाइमा निकले ही खुशी डांडो सोशल मीडिया ने माशी मैसेज ने दारा जंग श्री मोदी शांतिबा थंगले या बा माशी डी के ठापरांगो एडमिनिस्ट्रेशन श्वंटु ने डोंगमा जिमा ने बसावनी बसावा खुशी डांग पालांगा बु शांतिबा सरकार श्वंटु राव ने गिवन गिवन फैसिलिटीज मायरी ही श्वंटु राव ने हाप साउ डोंगबा हा नाले ने डोंठाई जिठाई हा हमदौरिखा इबुके हाइगर हिबो सरकार इंफ्रास्ट्रक्चर Hamdaurika Public Service Medical Naisho Krip ne Mairi Puika Odehe Dongthan Butu Kebo Rugauhi Rugaushi Klatharika Silchar ni Gandhi Peace Institute ha Singh Sri Hora Silchar City ni Preservation and Memory of Old Statue Committee ni General Meeting Khamba Ibu Meeting ha Reconstitute Jaba Odehe Gadang Khaya Bak Committee ha Nihara Ranjan Pal ke President Odehe Praveer Kumar Rai Chaudhary ke General Editor nikla hi nominate khai ka Deshbandhu Chittaranjan Das Smriti रक्षा समिति सिलचर दिने गिवन गिवन प्रोग्राम प्रांग फ्रीडम फाइटर देश पंडो चतुरंजन दास ने छिबा माइठाई मानी लाइमा लाइखा इबुनी दारा हा दिने प्रोम ने गोंठा जय हा गेजर बुबली हा सिलचर ने नेशनल हाईवे हा डोंग ने बा देश पंडो ने मूर्ति ने स्कां हा ठौपरि मसाइन मान मान रिखा Sainti Bazare Desh Bandhu Chittaranjan Das Jun Badai Ni Sainji Do Ingreji Maithe Nirjin Ji School Maithe Khun Waha Damra Kaba Miaha Welcome Me Group F Match Ha Sweden Tunisia Ke 5-1 Jang Dekha Bunis Kang Ha Ivory Coast Ecuador Ke 1-0 Jang Group E Match Ha Dekha Ijangre Group E Match Ha Germany First Jang World Cup Qualifier Kurosua ke